सच्चे तेरे खान सच्चे ब्रह्मण सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे करने सर्विचार सच्चा तेरा अमर सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म।

नर स सहस समप ते नर दुलिच बह ते नर उथप बिथप सुख लहे ते नर संसार मह अप पट रिप मद ते सकियत ते नर जालप पण गुर अमरदास